0: समारोह का एक महत्वपूर्ण क्षण आर्ट ऑफ लिविंग की 45वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में आज 9 राष्ट्र सेवा परियोजनाएं राष्ट्र को समर्पित की जा रही हैं। आइए एक वीडियो के माध्यम से इन सभी परियोजनाओं को हम जाने।
1: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ನ ಮುಂದಿನ 9 ರಾಷ್ಟ್ರ ಸೇವಾ ಯೋಜನೆಗಳ ಕುರಿತಾದ ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರ ಇದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡಿತು.
2: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ 45ವೇ ವರ್ಷ ಉಪಲಕ್ಷ್ಯ 9 ನೈ ಜನ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಪರಿಯೋಜನಾ ಕಾ ಶುಭಾರಂಭ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. 11 ರಾಜ್ಯೋ ಕೆ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ದ್ವಾರಾ ರುಟಾರ್ಡ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಿಲೇಜ್ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾಪಿತ ಕಿಯೇ ಜಾಯೆಂಗೆ. ಯೇ ಪರಿಯೋಜನಾ ಇನ್ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಆಜೀವಿಕಾ, ನೇತೃತ್ವ ಕ್ಷಮತಾ ಔರ್ ಮಾನಸಿಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಕೋ ಸಶಕ್ತ ಕರೇಗಿ. ಮಿಷನ್ ಗ್ರೀನ್ ಅರ್ಥ್ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ಅಬ್ ತಕ್ 19 ರಾಜ್ಯೋ ಮೇ 90 लाख से अधिक वृक्षारोपण किए जा चुके हैं. अब 50,000 युवाओं एवं महिलाओं को आधुनिक तकनीकी कौशलों के साथ साथ नेतृत्व प्रशिक्षण भी दिया जाएगा. श्री अभयम प्रकल्प जनजातीय समुदायों तक उद्देश्य है 450 जनजातीय ग्रामों का समग्र विकास. डिजिटल इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान के अंतर्गत डिजिटल सेवकों को AI आधारित भारतीय भाषाई उपकरणों का प्रशिक्षण दिया जाएगा. 9 नए टेलीमेडिसिन केंद्रों के माध्यम से भारत के दूरस्थ एवं स्वास्थ्य सुविधाओं से वंचित क्षेत्रों तक विशेषज्ञ स्वास्थ्य सेवाएं पहुंचाई जाएंगी. भारत की 550 कारागारों में 60,000 बंदियों को तनाव मुक्ति कार्यक्रमों एवं व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान किया जाएगा. आर्ट ऑफ लिविंग के निशुल्क विद्यालयों में भारत के दूरस्थ ग्रामीण क्षेत्रों से 1,20,000 बच्चों को शिक्षा एवं देखभाल प्रदान की जा रही है. महिला सशक्तिकरण एवं उद्यम परियोजना अब तक 6 लाख से अधिक महिलाओं को लाभान्वित कर चुकी है. ಅಬ್ ಇಸೆ 10 ಲಾಖ ಮಹಿಳಾಓ ತಕ್ ಲೇ ಜಾಯಾ ಜಾಯೆಗಾ.
1: ವಿನೂತನವಾದ ಧ್ಯಾನ ಮಂದಿರವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿದ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ಶುಭ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಶುಭಕಾಮನೆಗಳನ್ನು